ताप पूरा नामण गावे गावण हार शब्द सुहावण सलाहे साचे मन सतगुर पुन दान दया मते फिर संग भावे सहज नावे देनी ता संगम सत सते आराद एक अंकार साचा नित दे चढ़े सुआया गत संग मीता संत संगत

जां हर पाया हर कामन मन पाणी अन दिन गुण गावे नित साचे कथे अकथ कहानी जुग चारे साचा एको वरतै बिन गुर किने ना पाया नानक रंग रवै रंग राती जिन हर सेती चित लाया कामन मन सोहिलड़ा साजन मिले प्यारे राम गुरमती मन निर्मल होआ हर राखिया उर तारे राम हर

संतो शब्द धरहु प्यारु साचा नाम मेरा आधारु वाजे पंच शब्द तित कर सा भागै शब्द वाजे कला जित कर तारिया पंच दूत तुद वस कीते काल कंटक मारिया तुर कर्म पाया तुद जिनको ते नाम हर कै लागे कह नानक तह सुख हुआ तित कर अनहद वाजे साची लिवै बिन देह निमाणी बेन माणी लिवै बाजो क्या करे बेचारिया तुद बाज समरथ कोए नाई कृपा कर बनवारिया एस नौ होर थाऊ नाही शब्द लाग सवार।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर दे।

जुग जुग विरली गुरमुख जाता, साचा रव रहया मन राता, तिसकी ओट गही सुख पाया, मन तन मैल ना काई, जीव रसायन साचे राती, हर प्रभ संगी पहो ना परांति, श्रवण स्रोत रजे गुरबाणी, ज्योति जोत मलाई, रख रख पैर तरे पहु तरना,